ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा। त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीनं तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे.

0: तेव्हा सर्व महिला भगिनींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या आगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला, माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे.

0: तेव्हा सर्व महिला भगिनींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या आगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला, माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे।

0: तेव्हा सर्व महिला भगिनींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासू सुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या आगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीनं तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे.

0: तेव्हा सर्व महिला भगिनींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासू सुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या आगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
4: मंडळी नमस्कार. मंडळीच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत विविध विषयांची चर्चा आपण करत असतो आणि त्या संदर्भातील माहिती देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेत असतो. मंडळी, आपण जाणताच आहात की यावर्षीचा जो आपला खरीप हंगाम आहे, या खरीप हंगामाच्या माध्यमातून आपले जे शेतकरी बांधव आहेत, तर बऱ्याच अंशी किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आपण सोयाबीन या पिकाची लागवड केलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आता पीक वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. काहींचं 2 महिन्यांच्यावर पीक असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये सोयाबीनवर ज्या किडी आपल्या भागामध्ये दिसून येतात त्याचं नियंत्रण करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. त्या किडी ओळखणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि त्याचं व्यवस्थापन करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर या संदर्भातील माहिती आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. मंडळी, भारतात सोयाबीन हे खरीपातील प्रमुख पीक असून त्यावर 2300 किडींची नोंद झालेली आहे. 2008-09 महाराष्ट्रात तंबाखूवरील पाने खाणारी आळी तसेच उंटाळ्याचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक होऊन जवळपास बरंच मोठं नुकसान शेतकरी बांधवांना सहन करावं लागलं होतं. तशीच परिस्थिती वारंवार आपल्या भागामध्ये निर्माण होत असते. तर ह्या ज्या किडी आहेत त्या प्रमुख किडी कोणत्या आहेत, त्या ओळखणं कसं गरजेचं आहे या संदर्भात आपण बघणार आहोत. यामध्ये प्रथमतः आपण बघणार आहोत पाने गुंडाळणारी आळी. या किडीची अळी लहान हिरवट रंगाची असून डोळे काळे असतात. पतंग गर्द भुरकट असून पुढील पंखाच्या बाहेरील बाजूजवळ पांढऱ्या लांबट खुणा असतात. या किडीच्या अळ्या सुरुवातीस पाने पोखरून त्यावर उपजीविका करतात. नंतर आजूबाजूची पाने जोडून पानाच्या सुरळीत राहून त्यावर जगतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने भुरकट तांबडे गोळा होऊन वाळून जातात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते आणि शेंगा भरत नाहीत. यानंतर बघणार आहोत आपण खोडमाशी. या किडीच्या प्रौढ माशा चकचकीत काळ्या रंगाच्या असतात. आळ्या पांढऱ्या रंगाच्या असून त्या खोडात दडून बसतात. मादी माशी देठावर आणि पानावर अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेल्या आळ्या पाणी पोखरून देठापर्यंत पोहोचतात. देठापासून त्या फांदी आणि खोडात प्रवेश करून आतील भाग खातात. त्यामुळे झाडाला अन्नद्रव्य मिळत नाहीत. अशा झाडांची वाढ खुंटते आणि झाड वाळू लागतं. यानंतर बघणार आहोत चक्री भुंगे. ही भुंगे गर्द भुरकट काळ्या पंखामुळे सहज ओळखता येऊ शकतात. आळ्या पिवळ्या रंगाच्या असून त्यांच्या झाडाच्या खालील भागास उभट ग्रंथी असतात. पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात भुंगे देठ फांदी किंवा मुख्य खोडावर अंडी घालण्यासाठी 2 समांतर खापा करून त्यामध्ये अंडी घालतात. त्यामुळे अन्न पुरवठा बंद होतो आणि कापाच्या वरचा भाग वाळून जातो. आळ्या देठ फांदी आणि खोड पोखरून जमिनीपर्यंत पोहोचतात. यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं. मंडळी, यानंतर आपण बघणार आहोत तंबाखूवरील पाने खाणारी आळी, ज्याला आपण स्पोडोप्टेरा असं या नावानं ओळखतो. या किडीची मादी पाडावर एकाच जागी समूहाने अंडी देते. लहान आळ्यासुद्धा समूहाने राहतात आणि नंतर मोठ्या झाल्यानंतर आळ्या एकेकट्या विखुरतात. या आळीच्या शरीरावर 2 फिकट पट्टे असतात. त्यावर काळे त्रिकोण ठिपके असतात. या किडीच्या आळ्या सुरुवातीच्या भागात लहान अवस्थेत एकत्रितपणे पानातील हरितद्रव्य खातात आणि पातळ कागदासारखी जाळी झालेली पाने मागे सोडतात. आळी मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे पाने खातात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास या आळ्या कोवळ्या शेंगा देखील खाऊ शकतात. यानंतर बघणार आहोत उंटाळीच्या संदर्भात. याचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये सोयाबीन पिकावर दिसून येत असतो. या आळ्या हिरव्या रंगाच्या असून त्या चालताना पाठीत बाक काढून चालतात. या किडीच्या आळ्या सुरुवातीला पानाचा खालचा हिरवा भाग खरोडून काढतात. त्यामुळे त्यावर पांढरे वेडेवाकडे डाग दिसतात. पूर्ण वाढ झालेल्या आळ्या पाने खाऊन फक्त शिरा ठेवतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास आळ्या फळधारणा होणारा भाग फुले आणि शेंगा खातात. मंडळी यानंतर बघणार आहोत केसाळ अळीच्या संदर्भामध्ये. या अळ्या पुंजक्याने झाडावर राहून पानातील हरितद्रव्य खातात. लहान अळ्या फिकट पिवळ्या असून पूर्ण वाढ झालेल्या अळ्या भुरकट असतात. अळीच्या अंगावर दाट केस असतात. याशिवाय सोयाबीन या पिकावर रस शोषण करणाऱ्या किडी जसे तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे यांचा देखील प्रादुर्भाव दिसून येतो. आता नुकसान पातळीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. उंट अळ्या या 50% नुकसान करत असतात. पान खाणाऱ्या अळ्या 71% इतकं नुकसान करू शकतात. आणि खोडमाशी जी आहे ती 30% इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान करत असते. तर चक्री भुंगा जो आहे तो 29-83% आणि पाने गुंडाळणारी अळी जी आहे ती 44-66% इतकं नुकसान करू शकते. मंडळी या किडींचं व्यवस्थापन करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. तर व्यवस्थापनाच्या संदर्भातील माहिती करून घेणार आहोत. मुख्य पिकाभोवती एरंडी किंवा सूर्यफूल या पिकाची एक ओळ लावावी लागते आणि त्यामुळे तंबाखूवरील पाने खाणारी अळी आणि केसाळ यांचा प्रादुर्भावग्रस्त पाने, अंडी, अळ्यासहित नष्ट करून घेणं गरजेचं आहे. पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपूर्णसुद्धा गरजेचं आहे. पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण शिफारशीप्रमाणे निवडणं गरजेचं आहे. नत्रयुक्त खताचा समतोल वापर करावा. संप्रेरकाचा वापर टाळावा. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावं. बांधावर असणाऱ्या किडीच्या वनस्पतीचा नाश करावा. आंतरमशागत निंदणी आणि कोळपणी वेळेवर करावी. हेक्टरी 20-25 पक्षी थांबे उभा करणं गरजेचं आहे. तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 10-12 कामगंध सापळे लावणं गरजेचं आहे. तसेच सापळ्यात जमा झालेले पतंग रॉकेल किंवा पेट्रोल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत. चक्री भुंग आणि खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. जेथे चक्री भुंग आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येतो अशा ठिकाणी पेरणीच्या वेळेस 4-8-10% दाणेदार 10 किलो प्रति हेक्टर प्रमाणात जमिनीत ओल करून टाकणं गरजेचं आहे. पाने खाणाऱ्या अळ्या, चक्री भुंगा आणि खोडमाशी या किडींनी अंडी घालू नये याकरिता आपली जी सुरुवातीची जी फवारणी असते यामध्ये 5% निंबोळ्या अर्काची फवारणी करावी. केसाळ अळी तसेच तंबाखूची पाने खाणारी अळी एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीला एकाच पानावर बहुसंख्य असतात. अशी अंडी अळीग्रस्त पाने अलगद तोडून किडीसह नष्ट करावीत. तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अर्थात स्पोडप्टेरा अळीच्या व्यवस्थापनासाठी SLNPV 500 LE विषाणू 2 मिली प्रति लिटर पाणी किंवा नोमुरिया रिलाई या बुरशीची 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी प्रादुर्भाव आढळून येताच करणं गरजेचं आहे. पिकांचे नियमित सर्वेक्षण करून किडींनी आर्थिक नुकसानीची मर्यादा पातळी गाठल्यास कीड नियंत्रणाचे उपाय योजण्याबाबत विचार करणं गरजेचं आहे. हिरवी घाटे अळी या किडीची प्रादुर्भावाची पातळी समजण्याकरिता हेक्टरी 5-10 कामगंध सापळे शेतात लावणं गरजेचं आहे. सापळ्यामध्ये प्रतिदिन 8-10 पतंग सतत 2-3 दिवस आढळल्यास किडीच्या नियंत्रणाची उपाययोजना करावी आणि सापळ्यात जमा झालेले पतंग नष्ट करून टाकावेत. पिकांची फेरपालट करावी. सोयाबीन पिकानंतर भुईमुगाचे पीक घेऊ नये. सोयाबीन पीक काढल्यानंतर लागवड करण्यापूर्वी शेतात उन्हाळी नांगरट करावी. किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच कीटकनाशकाची फवारणी करणं खूप गरजेचं आहे. आता किडीच्या आर्थिक नुकसानीची पातळी बघूया. तंबाखूची पाने खाणारी अळी केसाळ अळी 10 अळ्या प्रति मीटर उळीत पीक फुलावर येण्यापूर्वी दिसल्या तर ती आपण नुकसानीची पातळी समजू शकतो. उंट अळीच्या संदर्भात 4 अळ्या प्रति मीटर पीक फुलावर असताना 3 अळ्या प्रति मीटर उळीत शेंगा धरण्याच्या अवस्थेत असतात. तर पाने गुंडाळणाऱ्या अळीसाठी जो आपण त्याच्यासाठी फवारणी करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी बघूयात. फेनवरलेट 20 EC किंवा कार्बारील 50 WUP 10 मिली 10 लिटर पाण्यात आपण त्याची फवारणी करू शकतो. पाने खाणाऱ्या अळ्या आणि उंट अळ्या यासाठी NSKE 5% निंबुळे अर्क, किनॉलफॉस 25 EC किंवा बिव्हेरिया बेसिना किंवा ॲझोरिक्टिन याचीसुद्धा आपण फवारणी करू शकतो. आणि शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतामध्ये कुठल्याही किडीचा जर प्रादुर्भाव दिसून येत असेल तर अशा वेळेस आपल्या कृषी सहाय्यकाची किंवा आपला जो कृषी विभाग आहे यांच्याशीसुद्धा आपण संपर्क साधू शकता आणि नुकसान पातळी जाणून घेतल्यानंतरच आपल्या शेतकरी बांधवांनी फवारणी करणं हे देखील खूप गरजेचं आहे. आणि सुरुवातीची जी फवारणी मी सांगतो आहे त्याच्यामध्ये निंबुळे अर्काची आपण जर फवारणी केली तर मुख्यतः आपण या किडींवर नियंत्रण मिळवू शकतो यासाठी आपण काही संशोधनं नवीन आलेली आहेत, काही नवीन औषधं देखील आलेली आहेत, याची सुद्धा माहिती आपल्या शेतकरी बांधवांनी करून घेणं खूप गरजेचं आहे. याचबरोबर फवारणी करताना शेतकरी बंधूंनो काळजी घेणं खूप गरजेचं आहे, त्याच्या संदर्भातील माहिती मी गेल्या आठवड्यामध्येच आपल्याला ऐकवलेली आहे. आणि आज जी आपण माहिती घेतलेली आहे याच्यामध्ये किडीची पातळी किंवा रोगाची पातळी, नुकसानीची जी पातळी आहे त्याच्यावर गेल्यानंतरच आपल्याला फवारणीही करायची आहे. तर आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच, आपण पुन्हा भेटणारच आहोत. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागात आपण ऐकत रहा रेडिओ थिरण 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
3: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीतं, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे.

0: तेव्हा सर्व महिला भगिनींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या आगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीनं तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे।

0: तेव्हा सर्व महिला भगिनींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या अगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला, माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या 13 येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

श्रोते हो नमस्कार, श्रोते हो आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच चित्रपटातील गीतं आपण ऐकत असतो, त्यांचा आनंद आपण घेत असतो। आणि आज याच माध्यमातून आपण ज्या चित्रपटाच्या संदर्भात बोलणार आहोत, ज्या चित्रपटातील गीतं ऐकणार आहोत, तो चित्रपट आहे 1977

माध्यमातून हा प्रयोग घडून आला. 1997 साली या दोघांनी मिळून जो चित्रपट केला तो होता परदेश. आणि त्या काळांमधील जी एकंदरीत सामाजिक परिस्थिती होती, एकंदरीत सामाजिक जे वातावरण होतं, त्याचबरोबर NRI ही जी एक आपल्याकडं वाढली गेलेली संस्कृती होती, तर NRIच्या संदर्भामधील जे काही सगळ्या बाबी होत्या या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या होत्या. याच माध्यमातून आपल्याला दुसरं एक सांगावं लागेल की आपले जे परदेशी भारतीय आहेत त्यांचं जे नातं आपल्या भारताबरोबर आहे ते नातं अधिक घट्ट करून हिंदी सिनेमाला परदेशामध्ये चांगल्या पद्धतीच्या मार्केट मिळणं किंवा तिथं आपले चित्रपट प्रदर्शित होऊन त्यांचे विषय जर आपण घेतले तर ते आणखी जवळीकता साधतात. याच माध्यमातून निर्माते आणि दिग्दर्शक ग्रेट शोमन सुभाष घई यांनी परदेश या चित्रपटाची निर्मिती केली आणि हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. कथानक सुंदर होतं, याचं संगीत सुद्धा सुपर डुपर हिट ठरलं. तर आज आपण आनंद घेणार आहोत सुभाष घई दिग्दर्शित आणि शाहरुख खान अभिनीत बहुचर्चित आणि सुपरहिट चित्रपट परदेश यामधील सुपरहिट गीतांचा.

श्रोते आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून परदेस या सुभाष घई दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. तर या कथेचा सारांश आपण थोडक्यात बघणार आहोत. अमेरिकेमध्ये बहुचर्चित आणि नामांकित असलेले किशोरीलाल हे भारतामध्ये आपले जुने मित्र जे आहेत सूरज देव यांच्याकडे येतात आणि पारंपरिक त्यांना भारतीयता खूप आवडते असं या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं होतं आणि त्यांना सून म्हणून भारतीय मुलगी हवी असते. भारतीय मातीशी नाळ असलेली आणि येथील संस्कृती चांगल्या पद्धतीनं जपणारी अशी मुलगी त्यांना हवी असते. त्यामुळे ते गंगाचा हात सूरज देव यांच्याशी माग किशोरीलाल यांचा जो मुलगा आहे राजीव याच्यासाठी गंगाचा ते हात मागतात. त्याच्यानंतर त्याला मदत करतो तो त्यांचा मानसपुत्र अर्जुन आणि हे लग्न ज्यावेळेस ठरतं त्यावेळेस गंगा परदेशामध्ये जाते आणि परदेशातील संस्कृती असेल तिथलं वातावरण असेल हे गंगाला तितकंसं रुचत नाही रुजत नाही. त्याच्यामुळं ही भारतातून परदेशात गेलेली गंगा पुन्हा भारताकडे परतते आणि हा सगळा क्लायमॅक्सचा भाग जर आपण सोडला तर एकंदरीत मी सुरुवातीला जे सांगितलं की NRI संस्कृतीशी जोडलं जाण्याची किंवा परदेशामधील श्रोत्यांनी दर्शकांनी या चित्रपटाला पसंती द्यावी असा एक मोठा विचार ठेवून सुभाष घई यांनी ही कथा लिहिली आणि ही कथा भारतीय प्रेक्षकांना तसेच परदेशातील प्रेक्षकांना देखील खूप आवडली आणि याच माध्यमातून हा चित्रपट सुपरहिट ठरला.

श्रोतेहो आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि आपण ऐकत आहात कार्यक्रम एक चित्रपट एक गुंजनाचा चित्रपट आहे 1997 साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट परदेश।

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुभाष घई दिग्दर्शित परदेश या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. तर परदेश या चित्रपटातील कथेचा सारांश आपण पाहिला, आता बघूया त्याची स्टारकास्ट. तर याची बिग अशी स्टारकास्ट आपल्याला परदेश या चित्रपटामध्ये पाहावयास मिळाली. मी जसं सुरुवातीला सांगितलं की शाहरुख खानचं जे स्टारडम होतं ते अगदी उंचीवर त्या काळात पोहोचलं होतं, आणि या स्टारडमचा फायदा सुभाष घई यांनी देखील घेतला. शाहरुख खान यांच्यासोबत अमरीश पुरी, महिमा चौधरी, अपूर्व अग्निहोत्री, आलोकनाथ, हिमानी शिवपुरी, आदित्य नारायण हे कलाकार सुद्धा आपल्याला या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये दिसून आले. यामध्ये अभिनेत्री महिमा चौधरी असतील आणि अपूर्व अग्निहोत्री या दोघांचा हा पहिलाच सिनेमा होता. या चित्रपटाचा सर्वाधिक फायदा झाला तो महिमा चौधरी यांना, आणि त्यांचं करिअर पुढे हिंदी सिनेमामध्ये चांगल्या पद्धतीनं रुजलं गेलं. त्याचबरोबर या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान यांनी आपल्या अभिनयाची एक वेगळी उंची दाखवून दिली. त्यांच्या अभिनयाचं सर्वत्र त्या काळी कौतुक देखील झालं. त्याचबरोबर सुभाष घई यांच्या दिग्दर्शनाचं देखील त्या काळी कौतुक झालं. आणि हा जो चित्रपट होता तो सुभाष घई यांच्या क्लासिक चित्रपटामध्ये या चित्रपटाचा समावेश करावा लागेल.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि आपण ऐकत आहात कार्यक्रम एक चित्रपट एक गुंजनाचा चित्रपट आहे. 1997 साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट परदेश.

श्रोतेहो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात परदेस या 1997 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेत आहात. आणि या चित्रपटाच्या संगीताविषयी काय सांगावं, या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रख्यात संगीतकार आणि 1990 दशकातील जादुई संगीतकार नदीम श्रवण यांनी. आणि गीतं लिहिली होती सदाबहार आनंद बक्षी यांनी. आनंद बक्षी यांच्या गीतांची आनंद बक्षी आणि सुभाष घई हे समीकरण तसं खूप जुनं आहे, परंतु या दोघांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीसोबत खूप चित्रपट केले होते. त्यानंतर 1997 लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना संधी न देता नदीम श्रवण यांना या चित्रपटामध्ये संधी देण्यात आली, त्यामुळं प्रेक्षकांच्या अपेक्षा देखील खूप वाढल्या होत्या, परंतु या जोडीनं त्या अपेक्षा पूर्ण केल्या. या चित्रपटातील जी गीतं गायली होती ती गायली होती कुमारस्वामी, आदित्यनारायण, हरिहरण, कविता कृष्णमूर्ती आणि शंकर महादेवन यांनी. या चित्रपटातील सगळीच गीतं सुपर डुपर ही ठरली, ती आजही ऐकली जातात. नदीम श्रवण यांना स्टार स्क्रीन पुरस्कार यासाठी देखील नामांकित करण्यात आलं होतं. आणि आनंद बक्षी आणि आनंद बक्षी यांची सदाबहार गीतं, ती गीतं आजही ऐकली जातात.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीनं तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे.

0: तेव्हा सर्व महिला भगिनींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या आगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आर जे प्रगती। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका सुरेल संगीताची अद्भुत सफर आपण आजमावणार आहोत। वृक्ष मारणावर एखादा मोहक वृक्ष हिरवाईची झुळूक देऊन जावा, वाळवंटात पाण्याचा एक सरोवर एक थंडगार सुळूक देऊन जावा, मराठी मन आणि त्याला संगीताची लागलेली ओढ समजून घेऊन कुणीतरी त्याला अवीट अशी सुरमई साथ द्यावी, असंच घडलं तेही मराठी मुलखात। ते आले आणि ज्यांनी अस्वस्थ मनाचा ताबा घेतला तो कायमचाच। आजची ही गोष्ट आहे अस्वस्थ मनाची, ज्यांचं चटक्याचं गाणं चांदण्यात बदललं, काळजाच्या हलगीनं नभ कडाडलं। त्या दोघांनी ठरवलं आता हाच आपला मायबाप, हीच आपली पंढरी। संगीताच्या प्रेमात पडलेली पहिली खून त्यांच्या जगण्याला गाणं बनवून गेली। मग लोकांना प्रेमात पाडलं तेही याच संगीतानं, काळोखात मार्ग दाखवला तोही त्यानंच, यशाची बेधुंद नशा अनुभवायला दिली तेही याच संगीतानं, आणि सगळ्यात शेवटी नतमस्तक होऊन डोकं टेकवायला लावलं तेही याच संगीतानं। याच संगीताचे ते पाईक आणि त्याच दोघांमुळे बघता बघता मराठी संगीताचा झेंडा देश विदेशात फडकला। प्रत्येक धडाडणाऱ्या उराला, आसुसलेल्या गळ्याला आणि उधाणलेल्या जीवाला त्यांच्या संगीतानं याड लावलं।

मंडळी, आपण जे काही गाण्यांचा आनंद आज लुटतोय, नवनवीन चित्रपट बघतोय, हे सर्व बघत असताना आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, त्यानंतर प्रभातचा सुवर्णकाळ, व्ही शांताराम, आचार्य आत्रे, राजा परांजपे, दादा कोंडके, किती किती नावं घ्यावीत, विविध वळणावरून आज एकदा जग जिंकायला आलेत अजय अतुल.

अजय अतुल यांचं एक वैशिष्ट्य आहे, पारंपरिक संगीतातलं जे मूळ तत्वे गाभा आहे त्याला हात न लावता नवनवीन अलंकाराची भर ते नेहमी घालत असतात. मंडळी बरं का, अजय अतुल फक्त गाणं ऐकवत नाही ता, ते आपल्याला खांद्यावर घेतात, कडेवर घेतात आणि आपल्याला थेट वातावरणात घेऊन जातात, जिथे ढोल ताशे गरजत असतात, हलक्या कडाडत असतात, संबळ दुमदुमत असतो आणि आपल्या डोळ्यासमोर साक्षात देवी प्रकट होते आणि तिच्यासमोर भक्तांचा मांडलेला असतो तो गोंधळ.

मंडळी प्रत्येक संगीतकाराची काही ना काही खासियत असते. बघा ना, क्लासिकल म्युझिक, काही जण परदेशी म्युझिक, तर काही टांगेतली गाणी. हां, पण या दोघांची रेंज फार मोठी आहे. आत्तापर्यंत पारंपरिक मराठी, भक्ती संगीत, इथंपासून वेस्टर्न, रॉक, हिपहॉप, जॉज, खरंच मनापासून सांगते, यांची ही रेंज पाहिली की आश्चर्य वाटतं.

मंडळी ज्यांच्या संगीताचे दिवाने प्रत्येक घराघरात आहेत. अजय अतुल यांनी तेलुगू चित्रपटांसाठी सुद्धा गाणी केली आहेत आणि ती गाणी इतकी सुपर डुपर हिट झाली आहेत, एका महिन्यात 3.5 लाख सीडी आणि कॅसेट्स विकल्या गेल्या होत्या. मराठीतील एकमेव संगीतकार ज्यांनी तेलुगू चित्रपटांसाठी संगीत दिलं. आणि आता जे मी गाणं घेऊन आली आहे, या गाण्याची खासियत चित्रपट संगीताकरिता अजय अतुल यांनी पहिला पुरस्कार या गाण्यासाठी मिळवून दिलेला होता. ऐकूयात हेच गाणं.

मंडळी, अजय अतुल यांच्यापैकी अजय म्हणजे नुसतेच संगीतकार आहेत असं तुम्हाला वाटेल, तर तसं नाहीये बरं का, तर ते गीतकारही आहेत. असंच एक गाणं त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे, ऐकूयात हेच गाणं.

मंडळी, आजच्या तरुण पिढीचे आवडते संगीतकार अजय अतुल. अजय अतुल यांची कामगिरी ही आहे की त्यांनी मराठी संगीतापासून दूर गेलेली तरुण पिढी मराठी संगीताकडे पुन्हा ओढून आणली आणि हिंदीतही त्यांनी मोठं यश मिळवलं. आभाळ कवेत घेऊन जमिनीवर पाय घट्ट रोवून असणारे आणि ज्यांना खरंच सुरांचं इंद्रधनू दिसतं अशी जोडी, या जोडीनं अनेक वेगवेगळ्या पद्धतीची मनाला साथ घालणारी, मनाला रिझवणारी आणि अर्थात तितकीच लोकप्रिय अशा पद्धतीची गाणी देणारे म्हणजेच अजय अतुल. त्यांचं संगीत ऐकताना स्थळ, काळ, वेळ अगदी सगळ्यांचाच विसर पडतो. प्रयोगशील आणि पाश्चिमात्य संगीताला त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. सध्याच्या घडीला ऑलमोस्ट प्रत्येक फिल्म मेकरची हीच इच्छा आहे की आपल्या सिनेमाला अजय अतुल यांचं संगीत असावं. मराठी सोबतच बॉलिवूडमध्ये सुद्धा निर्विवाद वर्चस्व गाजवणारी जोडगोळी, वर्ष संपताना कोणत्याही व्यक्तीचा सामाजिक आर्थिक दबदबा अधोरेखित करणाऱ्या फोर्ब्स इंडियाच्या यादीत 22व्या स्थानी आहेत. आपल्या संगीतानं आबालवृद्धांना आनंद देणाऱ्या अजय अतुल या दोघांच्या साथीनं आज आपण ऐकतोय सुपरहिट अजय अतुल यांची गाणी.

सिनेमा चाललाय, त्याचा बिझनेसही तेवढाच चाललाय, कोटी रुपयांची उड्डाणं घेतोय, असं सगळं सुरू होतं. पण खऱ्या अर्थानं सिनेमा ग्लोबलाइज होणं म्हणजे काय? सिनेमाचं संगीत आणि त्याची सुरावट, परिभाषा आणि एक असणारी मनाला हलवून टाकणारी तो अंतर्नाद. नेमकं अजय अतुलच्या सुरांमध्ये तो सापडला आणि त्यांनी तो साता समुद्रापार त्याच पद्धतीनं क्रिएट करणं आणि तो आपल्याला मातीतला वाटणं, यातली गंमत एक ओरच आहे. म्हणजे हॉलिवूडचे सिनेमे जिथे शूट केलं जातं, ज्या पद्धतीनं रेकॉर्ड होतात आणि तो सगळा माहोल रिक्रिएट करण्यातली मजा काय आहे, आणि अर्थात सोनीच्या स्टुडिओमधला तिथला असणारा माहोल त्यांनी ज्या पद्धतीनं सैराटमध्ये आणलाय, त्या म्युझिकमधलं याड लागलं असेल, आणि इवन सगळीच गाणी ही सुपर डुपर हिट ठरली.

महाराष्ट्राचे लाडके संगीतकार नाटक मालिका चित्रपट संगीत अल्बम अशा क्षेत्रात सहज मुसाफिर करणारे अजय अतुल पुण्याच्या अजय गोगावले आणि अतुल गोगावले या भावंडाची समान आवड म्हणजे संगीत तसं पाहिलं तर त्यांच्या घरात संगीताचा वारसा नाही परंतु त्यासाठी पूरक वातावरण होतं संगीत शिकण्यासाठी लागणारी वाद्य विकत घेणं आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हतं पण संधी मिळेल तिथे अगदी मंदिरात शाळेत व बँड पथकासोबत फिरून त्यांनी आपली कला जोपासली NCC च्या एका कार्यक्रमात नेहमीच्या पद्धतीनं वाजवलं जाणारं संगीत एका वेगळ्या रचनेत वाजवून त्यांनी सर्वांची मने जिंकली आणि पुरस्कार देखील मिळवला अजय अतुलच्या सांगीतिक जडणघडणीची ही सुरुवात होती मालिका आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी आपलं नाव अधोरेखित केलं मराठी तसंच हिंदी तेलुगू संस्कृत या भाषांचं गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं 2003 साली त्यांना सही रे सही या नाटकासाठी पहिला पुरस्कार मिळाला आणि मग महाराष्ट्र कला निकेतन पुरस्कार महाराष्ट्र टाइम्स सन्मान संस्कृती कला दर्पण व्ही शांताराम पुरस्कार तसंच 2 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट व रंगभूमी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांनी आपल्या नावावर केले

सूर आणि तालाच्या साथीनं सार्थकाची लय साधणाऱ्या या संगीतकार जोडीला आपण आज ऐकतोय आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. मंडळी अजय अतुल मराठी सिनेसंगीतातील आजची लोकप्रिय जोडी म्हणजे अजय अतुल. अस्सल लोकसंगीताचा बाज आणि अस्सल मराठी मातीतलं संगीत हे त्यांच्या संगीताचं वैशिष्ट्य आहे. अजय अतुल भारतीय सिनेरसिकांची संगीतकारामधली एक लोकप्रिय जोडी ज्यांनी मराठी सिनेमासृष्टीला आपल्या संगीतानं सोनेरी दिवस आणले.

मंडळी, अजय अतुल यातले थोरले अतुल यांचा जन्म 11 सप्टेंबर 1974 साली पुण्यात राजगुरू येथे झाला. 2 वर्षांनीच 21 ऑगस्टला अजय यांचा जन्म झाला. मध्यम वर्ग कुटुंबात जन्मलेल्या या दोघांचं बालपण आणि प्राथमिक शिक्षण राजगुरू येथेच पूर्ण झालं. वडील सरकारी नोकरी असल्यामुळं वारंवार गावोगावी बदली व्हायची. हा किस्सा आहे अतुल 4th असतानाचा, तेव्हा अजय 2rd होता. दोघांनाही पाठ्यपुस्तकातील कवितांना चाली रचण्याचा छंद जडला होता. लहानपणापासूनच त्यांना अभ्यासात इतकासा रस नव्हता, पण संगीताचं आकर्षण मात्र प्रचंड होतं. त्यामुळं बँड पथकामध्ये, मंदिरामध्ये, भजनामध्ये जाऊन ते आपली सांगीतिक भूक भागवत असत. लहानपणी घरात कॅसेट प्लेअरवर बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा सतत कानावर पडायचा. तोच पोवाडा अतुलनं पाठ केला होता. जिथे अतुल थांबायचा तिथे अजय कोरस गायला सुरुवात करायचा. अशा रीतीनं अतुलने बाल शाहीर म्हणून दादा कोंडके आणि बाळासाहेबांसमोर पेश केला. तेव्हा या पाहुण्यांनी अजय अतुल या दोघा भावंडांचा पुष्पहार घालून सत्कार केला. भारावून गेलेल्या या दोघांनी तो हार कित्येक दिवस पाणी शिंपडून जपला होता.

अजय अतुल या जोडीसाठी महत्वपूर्ण ठरली ती त्यांच्या बालपणीची सायकल, जी सायकल चालवणारा अतुल एखादं गाणं गुणगुणायचा आणि जिथं अतुल थांबेल तिथं अजय पुढच्या ओळी गायचा. या जोडीनं सायकलवरची गुणगुणलेली गाणी कित्येक अल्बममध्ये रेकॉर्ड झाली. कुटुंबाची गरीब परिस्थिती असल्यामुळं त्यांच्याकडे कोणतंही वाद्य नव्हतं, त्यामुळे एखादी चाल ऐकून दाखवायची म्हटल्यावर ती तोंडानं गुणगुणावी लागायची. संगीताचा वेड असणारी या भावंडांना जिथं कुठे संगीत ऐकू येईल तिथं ते आकर्षले जायचे. कोण जाणे की हे मराठी सृष्टीचे आगामी संगीतकार होणार आहेत म्हणून.

संगीत क्षेत्रासाठी घरातून विरोध नव्हता, पण आर्थिक परिस्थिती हालाकीची होती. त्यामुळं शास्त्रशुद्ध संगीताच्या शिक्षणापासूनही ते वंचित राहिले. मंडळी, कित्येकदा अजय अतुलने घरात आलेल्या पाहुण्यांचं मनोरंजन केलंय, तेही कपबशी, तांदळाचे डबे, बरण्या वाजून. असं म्हणतात ना, बालपणीची मेहनत ही नक्कीच यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवते. ही गोष्ट खरी झाली आणि पुण्यामध्ये त्या दोघांना छोटी मोठी कामे मिळू लागली. तुटपुंज्या पैशामध्ये समाधान मानणाऱ्या या जोडीला एका निर्मात्यानं पैसे न देता चक्क हार्मोनियम गिफ्ट केला. तेव्हा मात्र या दोघांनी संगीत क्षेत्रात चांगलाच जोर धरला, कारण घरात रियाज करता यायचा आणि वेगवेगळे प्रयोगही. आई वडिलांकडे हट्ट करून 1.25 लाखाचा कीबोर्डही त्यांनी घेतला होता. याच्या जोरावर संगीत क्षेत्रात विविध प्रयोग करायला त्यांनी सुरुवात केली. त्यातूनच 2004 साली दोघांचं मुंबईत येणं झालं. त्यावेळेस पैशाअभावी त्यांनी स्टुडिओत राहणं पत्करलं. आता संगीत हेच त्यांचं आयुष्य झालं होतं. म्हणूनच त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलालचा ड्रायव्हर होण्याची किंवा इलाई राजाच्या घरची भांडी घासण्याची सुद्धा तयारी झाली होती. आणि याच वर्षी त्यांचं नशीब उजळलं.

मंडळी यांचा हरहुन्नरी पाहणाऱ्या प्रमोद शंकर या व्यक्तीने टाइम म्युझिकसाठी एक अल्बम बनवण्याची त्यांना संधी दिली. तो होता त्यांचा पहिला अल्बम विश्वविनायक. या अल्बममधल्या संस्कृत भाषेतल्या बहुतांश रचना त्यांनी अमराठी गायकांकडून गाऊन घेतल्या आणि त्या तुफान गाजल्या. अजय अतुल यांना आता महाराष्ट्रात आता संगीतकार म्हणून ओळख मिळू लागली होती.

एकीकडे हिंदीमध्ये गायक तर मराठीमध्ये गोड गुपित सारख्या सिनेमात संगीत देणारे अजय अतुलचं नशीब चमकलं. अजय अतुलचं नशीब चमकलं ते अगबाई अरेच्या या 2004 सिनेमामुळं. या चित्रपटातील सगळीच गाणी लोकप्रिय झाली. संगीतकार म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या या जोडीनं प्रसंगी उपाशी राहून तर कधी पावभाजी खाऊनही दिवस काढले. लहानपणी बँड पथकापासून वासुदेवापासून अगदी गोंधळापर्यंत प्रत्येकाचं त्यांनी बारीक परीक्षण केलं. अजय अतुल यांनी लोकांपासून आलेलं संगीत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जो की यशस्वी ठरला. अगबाई अरेच्याच्या यशानंतर त्यांनी अनेक मराठी मालिकांनाही संगीत देऊ केलं. याच काळात श्रीयुत गंगाधर टिपरे, बेधुंद मनाच्या लहरी यांसारख्या मालिकांना संगीत देणाऱ्या अजय अतुलनं मराठी आणि हिंदी सृष्टीमध्ये आपला चांगलाच जम बसवला. आजवर गुरु ठाकूर, कृष्णाजी पाटील, श्रीरंग गोडबोले, जगदीश खेबुडकर यासारख्या अनेक नामांकित गीतकारांच्या रचनांना त्यांनी संगीतबद्ध केलं. विश्वविनायक नंतर बेधुंद, मीरा कहे, कॉलेज कॉलेज, संसंग हो तुम यासारखे बरेच अल्बम्स संगीतबद्ध करणाऱ्या या जोडीनं जत्रा, सावरखेडे गाव, जबरदस्त, बंध प्रेमाचे, साडेमाडे तीन, चेकमेट, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, उलाढाल, एक डाव धुबी पछाड, रिंगा रिंगा, भारती

कार्य, टपाल यासारख्या अनेक मराठी चित्रपटांना संगीत दिलं, तर दुसरीकडे विरुद्ध वा लाईफ होतं एसी, सिंगम, माय फ्रेंड पिंटू, अग्निपथ, बोल बच्चन यासारख्या हिंदी चित्रपटांमधून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये दखल घेण्यास भाग पाडलं. आता मात्र मराठी सिनेमा सृष्टीमध्ये अजय अतुलचा डंका वाजू लागला.

56 वर्षाच्या मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मराठी संगीतानं एक राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आणि मराठीमध्ये मानाचा तुरा रोवला गेला. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी आणि मालिकी समवेतच रंगभूमीवरही त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. सही रे सही, रंग्या रंगीला रे, गोपाळा रे गोपाळा, जाहले छत्रपती शिवराय, अंधातर या आणि अशा अनेक नाटकांमध्ये यांचं संगीत रसिकांना भुरळ पाडतं.

अजय अतुल यांचं संगीत नव्या पिढीला प्रेरणा देणारं ठरलं, तरुणांच्या हृदयाचा ठाव घेणारं ठरलं आणि म्हणूनच बऱ्याच चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या संगीताची जादू रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागली. मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीतल्या बिग बजेट फिल्ममध्येही आता अजय अतुल यांचं नाव संगीतकार म्हणून झळकतंय.

त्यातलेच चित्रपट लय भारी, पीके, शुद्धी, ब्रदर्स, अजय अतुलनं स्वतःच्या गाजलेल्या गाण्यांचा तडका अजय अतुल लाईव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून अनेकदा अवघ्या महाराष्ट्रात पेश केला, तोही 100 अधिक वादकांच्या तालात. एक अनुभवी आणि जाणते संगीतकार म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या अजय अतुल या जोडीचा मराठी रसिकांना अभिमान वाटतो.

अजय अतुलचं संगीत रसिकांना वेड तर लावतच, तरुणाईच्या ओठांवर रुळणारं अजय अतुलचं संगीत आगामी काळातही आपलं भरपूर मनोरंजन करत राहील यात काही वादच नाही. संत पंथ तंत कवींनी दिलेले विचार, त्यांनी केलेले प्रबोधन, खरंच आपण खूप भाग्यवान आहोत. आपण मराठी आहोत, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, आपली मराठमोळी ती वाद्य, आपला मराठमोळा बाज. आहा, मला सांगा, आपली जी वाद्य आहेत ज्यामध्ये ढोलकी, ताशा, हलगी, संबळ, डाका नावाचं एक वाद्य, हे डाका नावाचं वाद्य या दोघांच्या हाती लागलं. मला सांगा मंडळी, हे वाद्य तुम्हाला माहिती आहे का? डंका नावाचं हे वाद्य त्यांच्या लग्नात वाजलं होतं. मग त्यांचं त्याच्यावर लक्ष कसं काही नाही जाणार हो? हे वाद्य त्यांनी हातात घेतलं, दुसऱ्या भावांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि मग डाका नावाचं वाद्य आणि टाळ्या यांचा वापर करून या दोघांनी छान लगीन गीत आपल्याला भेटीला आणलं. ऐकूया हे पारंपरिक आणि टाळ्यांचा वापर करून केलेलं लगीन गीत.

विविध दिग्दर्शकांसोबत अजय अतुल यांचं ट्युनिंग विशेष जमलेलं आपण पाहिलेलं आहे. यात प्रामुख्यानं नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख यांचा उल्लेख करावा लागेल. रितेश देशमुख सोबत केलेला लय भारी आणि वेड या चित्रपटाच्या संगीतानंही प्रेक्षकांना भुरळ पाडली.

मंडळी, विश्वविनायक अल्बम हा तर खूप सुपर डुपर हिट ठरला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. यातलंच सुपर डुपर हिट गाणं जे अजूनही रसिकांच्या मनावर रुंजी घालतंय, मल्हारवारी.

श्रोते हो, वाढत जाणारा कैफ आणि त्यातून निर्माण होणारी संगीताची तहान आणि आपली ही मराठमोळी जोडी त्यावर करणारी सूर आणि संगीताची बरसात ही मराठी मनाला आणि सबंध रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. अजय अतुल यांचं संगीत असंच बहरत जाऊन हे एका कर्णमधुर दुनियेची निर्मिती करत राहो हीच अपेक्षा. आणि याच संगीताच्या चांदण्यात त्यांनी आपणास असंच भिजवत राहो ही सदिच्छा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीनं तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे।

0: तेव्हा सर्व महिला बहिणींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या आगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे.

0: तेव्हा सर्व महिला भगिनींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या आगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे.

0: तेव्हा सर्व महिला भगिनींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या आगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या 13 येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून। दुपार से 1:20 होता है, व्हाट्सअप फरमाइश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती हजर झाली आहे। पुन्हा एकदा आठवड्याचा पहिला वार आहे आणि श्रावणातला पहिला श्रावणी सोमवार आहे आज। तर सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना श्रावणी सोमवारच्या आणि नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देते आहे। आज विशेषतः खरं तर श्रावणीचा पहिला सोमवार म्हटलं का हा विशेषच असतो, तसंच भरपूर जणांचे उपवास असतात या श्रावण महिन्यात। हा पवित्र महिना म्हणून आपण तो पाळत असतो, तर अशा या श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे। अगदी ती अमावस्यापासून सुरुवात होते, पण सर्वांचं असतं ते जास्त विशेष प्रेम शंभूवर जे असतं ते सोमवारचं असतं। आणि आज नागपंचमी आहे, हा सण श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या किंवा कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला नागदेवतेची पूजा करण्यासाठी पाळला जातो। आणि या दिवशी सर्पांना भगवान शंकराचे आभूषण मानून त्यांची पूजा केली जाते। आणि मुख्य विशेष म्हणजे श्रावण शुद्ध

कृष्ण पंचमी ही तिथी आहे आणि नागदेवतेची आज विशेषतः पूजा केली जाते. महत्व खरं तर या सणाचं आहे कुटुंबाचं रक्षण, सुख आणि समृद्धी मिळावी यासाठी प्रार्थना केली जाते आणि आज सर्वत्रच आपण ती पूजा पाहत असू. सर्व महिला भगिनी या खूप आज विशेषतः खूप भक्तीनी देवाला जिथे वारूळ असेल तिथे नमन करण्यासाठी त्याची पूजा करण्यासाठी जातात. अशा या नागपंचमीच्या सर्व श्रोत्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला. चला तर पहिली फरमाईश आलेली आहे अशाच एका गीतानी. जे गीत खरं तर नागपंचमी विशेष आहे तर ही फरमाईश आहे राजधानी सातारा येथून आपले नियमित श्रोते आहेत. तर आज सरांची पहिल्यांदा फरमाईश घ्यावा म्हटलं आणि मला विशेषतः सर्वांना सांगायचं आहे की आपल्याकडे कशी नागपंचमी सेलिब्रेट करत जास्त करून तर खरं तर गावाकडे विशेषतः ह्याचं रूप जास्त पाहायला भेटतं आपल्याला. कारण की शहरी भागात आता खरं तर वारुळे आपल्याला दिसत नाहीत कुठे. तर त्यामुळे कसं होतं की एक फोटो घेतात आणि त्याची पूजा केली जाते. तर आपल्याकडे देखील असे नागपंचमीच्या किंवा श्रावणातल्या काही आठवणी असतील किंवा आपण या श्रावणात कसं तुम्ही श्रावण सेलिब्रेट करता, कुठे जाता, कुठल्या मंदिरात पूजेसाठी जात असता किंवा असं काही गावामध्ये आहे का टेम्पल की म्हणजे मंदिर जिथे विशेषतः यात्रा भरली जाते. तसं म्हटलं तर आता धाराशिवमध्ये पाहायला गेलं तर विशेष करून रामलिंग हे सुप्रसिद्ध असलेलं एक ठिकाण आहे जिथे रामांचा वास राहिलेला आहे, सीतेचा देखील वास राहिलेला आहे अशा रामलिंगमध्ये. आता तिथे भरपूर प्रचंड गर्दी आहे. यात्रेचं स्वरूप हे श्रावण महिन्यात रामलिंगला येतं. तशाच पद्धतीत एक छोटीशी यात्रा सिद्धेश्वर वडगाव इथे म्हणजे तुळजापूरला जाताना अगदी छोटंसंच मंदिर आहे पण तिथे देखील विशेष पारंपरिक पद्धतीने तिथे सर्व तिथी वगैरे होतात. तिथे देखील खूप जुनं मंदिर आहे ते देखील. तर अशा या वडगाव सिद्धेश्वरला देखील यात्रेचं स्वरूप आता हळूहळू यायला सुरुवात होते आणि विशेष करून तुळजापूर काठी इथे सावरगाव म्हणून जे गाव आहे काठी सावरगाव इथे आज एक विशेष वारूळ आहे जे नागपंचमीच्या दिवशी पूर्ण मोठी यात्रा भरली जाते तिथे आणि तिथे सर्रास नागपंचमीला नागोबा विंचू आणि आय थिंक सो पाल असे हे एकत्र येतात असं तिथे आहे. आज पण आहे तिथे की तिथे एकत्र येतात ते आणि तिथे मोठी पूजा केली जाते. एक आठवडा दोन आठवडे ही यात्रा असते, खूप मोठी यात्रा असते सावरगाव काठी इथे आणि विशेषतः नागोबाचंच ते मंदिर आहे तिथे सावरगावमध्ये. तर अशा यात्रेला देखील तिथे सुरुवात झाली असणार आहे. मोठे मोठे पाळणी वगैरे झोके सगळे. आज खरं तर नागपंचमीचा महिला वर्ग जो असणार आहे तो खूप आनंदी असणार आहे. आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप विशेष असतो झोके खेळण्याचा. आता गावाकडेही वेगळंच वातावरण असतं जेव्हा हे झोका बांधणं झाडाला असतं तसं शहरामध्ये पाहायला भेटत नाही. तर आपल्या बऱ्याचशा महिला भगिनी ज्या आहेत त्या गावाकडच्या आहेत तर मला नक्कीच फोटो पाठवा. तुम्ही कुठे झोका वगैरे झुलत असाल तर प्लीज व्हिडिओ सांगा, तुमचा अनुभव सांगा, आजचं कसं तुम्ही सकाळपासून तयारी केलेली आहे. तर नक्कीच मी विशेषतः आज महिलांचं प्राधान्य देणार आहे. आज महिला मला सक्रिय वाटल्या पाहिजेत. व्हॉट्सअप फरमाईशमध्ये महिलांचे आज प्राधान्य आहे तर त्यांची गीतं आणि त्यांचा अनुभव आज मी नक्कीच श्रोतांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवणार आहे. तर सुरुवात करूयात आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला. बऱ्याच वेळ झालं का बोलतीये. तर सुरुवात करूयात महेंद्र कुमार चव्हाण राजधानी सातारा येथून आपले नियमित श्रोते आहेत. त्यांना असे गीत ऐकायचं आहे नागपंचमी विशेष. चला तर ऐकूयात आणि सुरुवात करूयात याच गीतांनी आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला.

व्हॉट्सअपवर माय गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. तर आज जसं मी म्हटलं की आज जास्तीत जास्त महिला वगैरेंचा सहभाग असणार आहे बरं, म्हणजे इतर देखील श्रोत्यांचे घेणार आहे फरमाईश असं समजू नका की तुमच्या फरमाईश घेणार आहे. सगळ्या महिला म्हणते की आज प्रेफर जास्त महिलांना करूयात कारण की बऱ्याच दिवस झाले त्यांच्या देखील फरमाईशी पूर्ण होत नाहीत. आज सण त्यांचा असतो त्याच्यामुळे त्यांच्या फरमाईशी आपण घेऊयात असं मी म्हणते. बाकीच्यांचे पण घेणारच आहे पण महिलांना पण जास्तीत जास्त सहभाग आजच्या या कार्यक्रमात. मला सांगायचंय महिलांनी की आपण सेलिब्रेट कसं करताय श्रावण पूर्ण हा जो मास असतो तो तुम्ही सेलिब्रेट कसं करताय, आजची नागपंचमी तुम्ही सकाळपासून कशी तयारी केलेली आहे, कोणकोण झोके खेळण्यासाठी गेलेला आहे, नागोबाची कोणकोण पूजा करून आलेला आहे, फोटो देखील तुम्ही मला पाठवू शकताय, शेअर करू शकताय आपल्या या नंबरवरती. तर पुढची फरमाईश आपल्या नियमित ताई आहेत, सॉरी विकास लोंढे सरांची मेसेज आलाय, तर मला वाटलं की पल्लवीताईंचाच आहे कारण की तुमचे जे मेसेजिंग आहे ते सेमच वाटतात, जे सिम्बॉलिक तुमच्या आहेत सिम्बॉलिक मेसेज तसेच सेम पल्लवीताईंच्या देखील सिम्बॉल्स असतात त्यामुळे कन्फ्युजन होते मी देखील. तर पुढची फरमाईश आहे ती विकास लोंढे सरांची, सारखं ते बॅनरवरचे आमच्या विलास लोंढे सरांची ना, आमच्या इथं सर काय झालं माहिती, तुमचं विकास लोंढे आहे आमच्या इथं बॅनर मध्ये नगरसेवकांचे बॅनर येतात इथं वाचते तेव्हा विलास लोंढे हे नाव स्वतः डोक्यात राहिल्यामुळे सरकार त्यांचं नाव येतं तोंडामध्ये त्याच्यासाठी सॉरी सर. आपले श्रोते आहेत विकास लोंढे सर, ते म्हणतात तुमचा कार्यक्रम आणि मनापासून प्रेम करणारा श्रोता विकास लोंढे, मुक्काम पोस्ट हिंगणगाव, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली येथून. प्रगतीताई आजचा दिवस खूप खास आहे, आज नागपंचमी पवित्र सण आणि त्यातील श्रावण महिन्यातील पहिला सोमवार म्हणजे भक्ती प्रेम आणि आनंदाने भरलेले सुंदर दिवस. हा खास दिवसाच्या निमित्ताने आज मला एक गीत ऐकायचं आहे ताई, या गाण्यातल्या प्रेमाच्या रंगात आजचा हा दिवस सुंदर दिवस अजूनच रंगून जावा अशी आशा करतो. ताई या गाण्यातल्या प्रेमाच्या गोड नाजूक आणि हळव्या रंगात आजचा हा सुंदर दिवस अजूनच खुलून जावा अशी आशा करतो. जसं श्रावणातील निसर्ग हिरवागार होतं तसंच प्रेमाने मनही हिरवागार होतं आणि त्या प्रेमाच्या दुनियेत आज काही क्षण रमून जाण्यासाठी माझी ही छोटीशी प्रेमळ फरमाईश स्वीकारा. रेडिओ देणं आपली माणसं आपला आवाज हे सुंदर गाणं माझ्या आणि सर्व प्रिय प्रेम करणाऱ्या श्रोत्यांसाठी आज नक्कीच ऐकवा. प्रगतीताई तुम्हाला आणि रेडिओ तेरणाच्या परिवाराला नागपंचमीच्या आणि श्रावण सोमवारच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमचा कायमचा मनापासून प्रेम करणारा श्रोता विकास लोंढे सर. थँक्यू सो मच सर. ऐकूयात विकास सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता तेर येथील निवासस्थानी मुंबईचा महिला ग्रुप मंगळागौरीचे खेळ सादर करणार. यामध्ये झोके, मेहंदी, बांगड्या, वाण, मंगळागौरी, झिम्मा, फुगडी, घागर फुंकणे आदी खेळ, तसेच सासू सुनेची गाणी, देवीची गाणी आणि नृत्य सादर होणार आहे. तरी सर्व मैत्रिणींनी मंगळवार 18 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचं हेच निमंत्रण समजून लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे.
1: चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
0: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात दुपारचे वाजतायत 1:43. पाहुणे 2 कसे वाजले पटकन समजलं देखील नाही. पुढची फरमाईश आहे, आपल्या श्रोत्यांनी मला फोटो पाठवला आहे, त्या म्हणतायत ओलं खोबरं, काजू बदाम, ड्रायफ्रूट, मनुके घालून असं बनवण्याची पण आमच्याकडे प्रथा आहे. या खायला त्यांनी आय थिंक सो केळीचं पान आहे त्यामध्ये सारण घालून हे आय थिंक सो शिजवून घेतलं आहे आणि तो फोटो पाठवला आहे आणि या खायला असं देखील सांगितलं. तर वेगळी प्रथा आहे त्यांच्याकडे. तर आपल्याकडे देखील माहिती विशेषतः पुरणपोळी केली जाते सर्वांच्या घरी. आज विशेष जेवण असं ते पुरणपोळीचं करतात. तर आणखीन कोणाकडे काय काय प्रथा आहे ही तुम्ही सांगू शकता मला 9970509 या क्रमांकावरती. तर श्रोत्या म्हणतायत की आमच्या गावाकडे वारूळ पूजायला आम्ही जातो बायका बायका, खूप छान मजा येते, झोका वगैरे असतो, आम्ही पुरणपोळी बनवतो आणि आज पण आम्ही खूप एन्जॉय केला. गावाकडचा अनुभव आहे प्रगतीताई. तर नक्कीच खूप छान, मला देखील छान वाटलं ऐकून. तर मंगळागौर हा देखील खेळला जातो प्रामुख्याने या श्रावण मासात. तर आपल्याकडे कुठे कुठे हा खेळ खेळला जातो किंवा तुमच्याकडे काही असं सेलिब्रेशन असतं का महिलांचं? आता बचत गट हा असतो, त्यामध्ये बऱ्याचशा महिला असे कार्यक्रम घेण्यासाठी सक्रिय असतात. तर मला नक्कीच आपल्या महिला भगिनींकडून ऐकायला आवडेल की त्या देखील अशा खेळ खेळतात का मंगळागौरचे वगैरे. तर श्रोते आहेत आपले, ते म्हणतात आम्ही दोघं मेडिकलला असतो त्यामुळे सोबतच गाणे ऐकतो, प्रतीक्षा ढवळे आणि माझे मिस्टर अहो अण्णा ढवळे असं त्यांनी पाठवलंय. तर आम्हाला आज गीत ऐकायचं आहे छोट्याशा गावातून. मी या गाण्यावर व्हिडिओ पण बनवला आहे, खूप आवडतो मला. तर मला पण पाठवायचा होता ताई, मी पण छान एन्जॉय केला असता ना, तुम्ही मला पाठवाटा जर लाईव्ह असाल तर. सौ प्रतीक्षा अण्णा ढवळे. तर ताई नक्कीच मी पण अपेक्षा करते तुम्ही मला पाठवाल व्हिडिओ. तर हे जे गाणं आहे खरं तर खूप जणांचं खूप लोकप्रिय ठरलेलं हे देखील गाणं आहे. तर हेच गाणं ऐकायचं आहे आमच्या कुटुंबाच्या आवडत्या लाडक्या आणि सर्वप्रिय प्रगतीताई पहिल्या श्रावणी सोमवारचा आणि नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा, तसेच रेडिओ ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना देखील हार्दिक शुभेच्छा. सोमवार आणि श्रावण महिन्यात पहिला सोमवार आणि नागपंचमी हा योगायोग जोडून आला आहे. तर तुम्हाला तर माहितीच आहे माझी सोमवार टू सोमवार फरमाईश असते, तर जरूर माझी देखील ही फरमाईश ऐकवा. राजकुमार माने, जयश्री माने, सौ ऐश्वर्या गणेश सातपुते अकलूज, सौ प्रियंका गणेश बावरकर पुणे, राजकिरण आणि जयकिरण माने आणि सर्व माने परिवार माढा तालुका माढा येथून. तर गाणं चालू असताना मी रेडिओ त्यांना ऑन केला त्यामुळे माझी फरमाईश झाली की नाही मला माहिती नाही, पण मेसेज सुद्धा पाहिला की नाही हे पण मला समजलं नाही. तर मी कन्फ्युजन आहे. तर नाही सर, कोणाचाही फरमाईश नाही, आता ही तिसरी फरमाईश घेते आहे. तर ऐकूया तर राजकुमार माने सर आणि प्रतीक्षाताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला तर छान असं गीत जे खूप लोकप्रिय आणि जुनं गाणं आहे पण आज देखील ते आपल्या सर्वांनाच आवडतं. आणि तसंच आज एका छोटूशी आहे तर तिच्यासाठी फरमाईश आहे, खास तिची आहे फरमाईश. आणि डॉक्टर काकडे सर आहेत जे आज त्यांनी व्हॉइस पाठवलाय पहिल्यांदाच. काय म्हणतात ऐकूया त्यांच्याच आवाजामध्ये.
1: मॅडम, मी डॉक्टर काकडे संदीप, आपला नियमित श्रोता आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी महिलांनी आपल्या लाडक्या भावांसाठीचा उपवास धरायचा असतो. तर माझी मुलगी सुरभी ही 6 वर्षाची असून तिनं तिच्या 2 वर्षाच्या भावासाठी सुद्धा उपवास धरला होता. माझ्या आईचं वय 67 आहे तर तिनं सुद्धा तिच्या भावासाठी उपवास धरला होता. या उपवासाच्या काहीतरी सिग्निफिकन्स असतं म्हणून हा उपवास आदल्या दिवशी धरला जातो. आणि माझी मुलगी सुरभी हिची गाणं लावण्यासाठी आपल्याला फरमाईश आहे, ती म्हणजे लाल लाल कलरची बांगडी.
0: तर थँक्यू सो मच सर, खूप छान अनुभव सांगितलात. एवढ्या छोटूशीने देखील आपल्या भावासाठी उपवास धरला होता, खरंच छान वाटलं ऐकून. आणि आईंना, आईंचं देखील एवढं वय झालं तरी देखील आईंनी उपवास धरला होता हे देखील खूप मोठी गोष्ट आहे. तर हे खरं तर भावावरचं प्रेम असतं. आणि आज तिच्यासाठी नक्कीच फरमाईश लावीन. जे ट्रेंडिंग सॉन्ग ठरलं होतं असं गीत तिला देखील आज ऐकायचं आहे. नक्कीच आनंद घेऊयात सुरभीच्या या सुंदर अशा व्हॉट्सअप फरमाईशीचा.

0: लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल.
1: व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. आज मराठी गाणी भरपूर आहेत आणि छान देखील वाटतंय. आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि सगळी मराठी गाणी आणि छानच गाणी येत आहेत सर्वच. पुढची देखील फरमाईश असाच मराठीतील एव्हरग्रीन ठरलेल्या गाण्यासाठी. गंमत जम्मत या चित्रपटातील गीत श्रोते आहेत आपल्या पल्लवीताई कुंजे आणि मुक्कम पोस्ट शिंदेवाडी तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली. ताई माझी सोमवार टू सोमवार फरमाईश असते आणि आजचा दिवस खूपच खास आहे कारण आज आहे नागपंचमी. सुंदर पवित्र आणि प्रेमाने भरलेला सण. आज घराघरात नागदेवतेची पूजा केली जाते. अंगणात रांगोळ्या सजतात, झोके रंगतात, हातावर मेहंदी सुंदर मेहंदी खुलते आणि वातावरणात श्रावणाच्या सरींसारखाच उत्साह आनंद आणि प्रेम दरवळतो. नागपंचमी म्हणजे फक्त एक सण नाही ताई, हा सण आहे निसर्गावरच्या प्रेमाचा, परंपरेचा, श्रद्धेचा आणि मनामनांना प्रेमाच्या धाग्याने जोडणारा. आणि त्यातच आजचा श्रावण सोमवार महादेवाचा पवित्र दिवस. आज मी उपवास केला आहे. दिवसभर मनात एकच प्रार्थना आहे, महादेवानी माझ्या आयुष्यातील प्रत्येक नात्यावर प्रेमाची, सुखाची आणि आनंदाची सावली ठेवावी आणि माझ्या माणसांना चेहऱ्यावरचं हसू कधीच कमी होऊ देऊ नये. आजच्या सुंदर सणाच्या प्रेमळ वातावरणात श्रावणाच्या गार वाऱ्याची साथ आणि मनात प्रेमाची हलकीशी चाहूल घेऊन माझी खास फरमाईश आहे. तर आज गाणं लागलं की जणू श्रावणाच्या हिरव्या गार वातावरणात प्रेमाचा गुलालच उधळला जावा, मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रेमाची रंगत यावी आणि हा नागपंचमीचा सण आणखीन सुंदर व्हावा अशी मनापासून इच्छा आहे. नागपंचमीच्या या मंगलमय सणाच्या तुम्हाला, तुमच्या परिवाराला आणि रेडिओ तरणाच्या प्रत्येक श्रोत्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. नागदेवता आणि भगवान महादेव सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी शांती आरोग्य भरभरून प्रेम देवत. आणि ताई तुमचा गोड आवाजात आज माझी ही प्रेमळ फरमाईश ऐकायला मिळावी तर माझा हा श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा सण अजूनच खास होईल. रेडिओ तरणा, आपली माणसं, आपला आवाज. तर नक्कीच ताई थँक्यू सो मच. ऐकूयात पल्लवीताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहे. 2:02 होत आहेत यानंतरची फरमाईश. ताईंनी व्हिडिओ मला पाठवला आहे आणि गाणं त्यांना ऐकायचं होतं, ते गाणं झालंय. तर बऱ्याच बायका आहेत सध्या त्यांच्यासोबत. तर आत्ताच ताईंची फरमाईश झालेली आहे. आत्ताच फरमाईश झाली ताईन तुमची, तुम्ही ऐकलंच नाही आहे. तुमचंच नाव सांगून मी फरमाईश दिली होती, सॉरी. तर त्यांनी ऐकली नाही, आय थिंक सो, त्यांची फरमाईश. तर पुढची फरमाईश आहे दूध का कर्ज. या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे ज्ञानेश्वर माणिक माने, मंगळूर तालुका कळंब, जिल्हा धाराशिव येथून. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज प्रथमच फरमाईश ते पाठवतात. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही रेडिओ तरुणासोबत कनेक्ट झालात. असंच ऐकत चला आणि इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्या. ऐकूयात ज्ञानेश्वर माणिक माने, मंगळूर तालुका कळंब यांची व्हॉट्सअप फरमाईश.

मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीनं तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे.

0: तेव्हा सर्व महिला बहिणींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या आगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला, माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या 13 येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

छान अशी गाणी येत आहेत आज, वेगळी देखील गाणी ऐकायला भेटत आहेत. तर सर्व श्रोतांना पुन्हा एकदा नागपंचमीच्या आणि श्रावण मासाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत पुढे वळूयात. आज बऱ्याचशा महिला भगिनी सक्रिय दिसत आहेत आणि मी त्यांना सांगितलंय की आपण कुठले कुठले सण या श्रावण महिन्यात जर खेळत असाल, मंगळागौर असेल, त्यामध्ये कोणते कोणते सण किंवा आज झोके घेत असाल तरी देखील सांगू शकताय. आजच्या दिवसात तुम्ही काय काय करता हे देखील आपल्या महिला भगिनी आहेत त्यांना सांगण्यास मी सांगितलं आहे. व्हिडिओ फोटो तुम्ही पाठवू शकताय 9970599 क्रमांकावरती. तर पुढची फरमाईश आहे अश्विनी काळेताईंची, त्या म्हणतात की मला सांगायचं आहे की आमच्या पाटस गावात नागेश्वर म्हणून दैवत मोठं आणि ते पण खूप ऐतिहासिक आहे असं सांगायचं, म्हणजे तिथे देवाचं मंदिर जे आहे खूप ऐतिहासिक मंदिर आहे असं त्यांना सांगायचं आहे. आणि आज खूप गर्दी असते, आज सगळ्याच बायका फेर घेतात धरतात सॉरी घेतात मी म्हटलं धरतात असता आणि फुगडी सगळे जुने खेळ खेळतात. आज मला गीत ऐकायचं आहे, थोडंसं तुझ्या आवाजात म्हणून दाखव असं म्हणतात. बरं ठीक आहे, आमच्याकडे तर आज कुणी झोके नाही खेळत पण माझ्या माहेरी आम्ही खूप खेळायचो लहानपणी. क्या बात, खूप छान एक आठवण सांगितली त्यांनी की त्यांच्याकडे आत्ता खेळत नाही पण लहानपणी भरपूर मज्जा आहे गावात असं सांगतायत. पण आत्ता देखील त्यांनी सांगितलं की नागेश्वर म्हणून दैवत आहे पाटसला, तिथे मोठी ऐतिहासिक ती वास्तू आहे जिथे आज भरपूर गर्दी असते. तर एक गीत लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजातील गीत आहे, सुंदर असं गीत आहे, जितेंद्र आणि रीना रॉय यांचं हे गीत आहे नागिन हा चित्रपट आहे जो की खूप लोकप्रिय ठरलेला चित्रपट आहे, गीत देखील ब्लॉकबस्टर ठरलेला आहे. मला माहिती गेल्या वर्षीची एक आठवण आठवली, आपले श्रोते आपण असेच नागपंचमीच्या गेल्या वर्षी आपण अशीच गाणी घेतली होती आणि त्यामध्ये आपल्या बऱ्याचशा श्रोत्यांनी मोठे साऊंड लावले होते, म्हणजे सुनील रोडी सरांच्या विशेषतः आठवत आहे की त्यांनी पण एक फरमाइश दिली होती आणि नागपंचमीचं असंच गाणं दिलं होतं. त्यात ते गाणं देत होते आणि कंटिन्यू अशीच धून वाजत होती जी नागपंचमीची धून असते, जे संगीत असतं म्युझिक ते नागोबाचं ते वाजत होता आणि त्यांनी मोठे साऊंड लावलं होतं असं आपल्या रोडी सरांनी सांगितलं होतं. त्यावेळेस ते मोठा आवाज ऐकून अक्षरशः त्यांच्या शेतामध्ये हे नाग त्यांना दिसले होते, ते खूप घाबरले देखील होते असं त्यांनी सांगितलं होतं. एक आठवण मला आठवली गेल्या वर्षीची की असा एक किस्सा देखील झाला होता की नागपंचमीची आपण गाणी घेत होतो पण त्या म्युझिकने देखील अक्षरशः नाग राजानी त्यांना दर्शन दिलं होतं. तर असा छोटासा किस्सा मला आठवला गेल्या वर्षीचा. तर आता देखील बरेचसे श्रोते आपल्या शेतामध्ये आहेत आणि या दिवसात विशेषतः सर्प फार दिसतात आपल्याला, पण मला असं वाटतं की आपण आता पाहतोय की आपल्या भागांमध्ये सर्पमित्र देखील खूप आहेत. आजकाल घरामध्ये जेव्हा सर्प येतो तेव्हा न घाबरता आपण त्याला न मारता, आज तर खरं त्याची पूजा केली जाते, पण हाच जो उपक्रम आहे सर्पमित्रांचा की या सापांना आपण सेव केलं पाहिजे, आपल्या निसर्गाचं नियंत्रण जे असतं त्यांच्यात देखील त्यांचा समावेश आहे. आपल्या जमिनीत भरपूर वेळा शेतामध्ये आपण पाहतो की नाग देवता आपल्याला दिसतात, तर म्हणजे उंदीर होतात आपल्या शेतामध्ये तेव्हा हाच सर्प आपल्याला मदत करतो शेतामध्ये. तसंच जेव्हा आपण आता आपल्या आजूबाजूला दिसतो तेव्हा त्याला न मारता आपण सर्पमित्रांच्या सोबत कॉन्टॅक्ट करून त्यांना सेव्ह केला पाहिजे, त्यांना बोलवून तो न मारता आपल्या त्याला जंगलामध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्ही सोडू शकता जिथे की जास्त वस्ती नाही आहे अशा ठिकाणी त्याला सोडून आपण देऊ शकतो. तर अशा नागोबाबद्दल सर्प मित्रांचा देखील आपल्याकडे जर एक अनुभव असेल तर तुम्ही आज तो मला शेअर करू शकताय 9970599 क्रमांकावरती.

9975900 क्रमांकावरती व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा आनंद घेत आहात रेडिओ तिरणे 90.4 FM वरून. आणि आज खरंच छान वाटतंय वेगळी गीतं, मराठी गीतं, खरं तर मराठी गीतांपासून सुरुवात झाली. आज एक गीत आणखीन एक सुचतंय, म्हणजेच श्रीदेवी यांचा चित्रपट नगीन हा आपण विसरू शकत नाही. ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट गॉर्जियस नागिन, असंच म्हणते मी त्या चित्रपटात ती दिसते ना तिच्यासारखी नागिन कोणी करू शकत नाही जसं मी म्हणते. त्या चित्रपटातील एक गीत आहे जे खूप सुंदर आहे आणि हे गीत ऐकायचं आहे गारगोटी कोल्हापूर येथून आपले नियमित श्रोते आहेत अमित सावंत. मी रेडिओ तेना मधील सर्व प्रोग्राम रोज ऐकतो. आज मला नगीना या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे आणि हेच गीत आणखीन एका श्रोत्यांना ऐकायचं आहे, त्यांची मी देखील फरमाईश आत्ताच पाहिली होती. तर आपले श्रोते आहेत ते म्हणतात नागपंचमीचा पवित्र दिवस आहे आमच्या किल्लारी गावात श्रावण महिन्यात श्री नीलकंठेश्वर देवस्थानी 11 दिवसाची यात्रा भरते आणि आमच्या ग्रामदैवताचा जागरणाचाही सुंदर कार्यक्रम असतो. या श्रावणमयी आणि नागपंचमीच्या वातावरणात आज मला एक जुनं आणि आवडीचं गाणं ऐकायचं आहे नगीना या चित्रपटातील. ताई, मी रेडिओ तेरणाचा नियमित श्रोता आहे, माझी फरमाईश

आधी या आधी फक्त एकदाच रेडिओ तेरणावर लागली आहे, त्यामुळे आज नागपंचमीच्या या खास दिवशी माझी फरमाईश नक्कीच पूर्ण करा. शक्य असेल तर गाणं प्ले करण्याआधी चार ओळी तुमच्या सुंदर आवाजात ऐकाव्यात ही खास विनंती आहे. महेश हेबळे, किल्लारी, तालुका औसा, जिल्हा लातूर येथून. तर थँक्यू सो मच सर, आणि तुम्ही रेडिओ तेरणासोबत कनेक्ट झाला त्याबद्दल देखील आभारी आहे. तर नक्कीच सर ऐकूयात नगीना या चित्रपटातील ही सुंदर अशी पोट्स फरमाईश.

खूप छान आणि खूप एक वेगळीच भावना निर्माण करता जेव्हा आपण हे गाणं ऐकतो, तेव्हा एक वेगळीच लिंक म्हणतो ना आपण, एक जोडण्याची एक वेगळीच लिंक तयार होते जेव्हा हे गाणं ऐकतो. तर सरांना खरं तर माझ्या आवाजात गाणं ऐकायचं होतं सर, एवढं परफेक्ट जमत नाही मला, पण मी ट्राय करते सर तुमच्यासाठी, ह्या दोन ओळी गाते सरी पण. सर म्हणतात की चार ओळी काही तुम्ही गायल्या नाहीत आमच्यासाठी असं म्हटलं, म्हणून सरांसाठी खास अगदी मला अनुरोधा पोडवालसारखं येत नाही बरं सर, मी उगी ट्राय करत असते माझा आवाज. तर

तिसरी. सर मी ट्राय केलं बघ, मला जमत नाही एवढं हे गाणं वगैरे. तर सर म्हणतात आमची फरमाईश भोली बिसरी एक कहाणी रेडिओ तेनावर वाजल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि चार ओळी तुमच्या आवाजात ऐकायला मिळाल्या नाहीत, पण गाणं ऐकायला मिळालं याचाच आनंद आहे. तुमच्या कार्यक्रमासाठी आणि सुंदर निवेदनासाठी मनपूर्वक धन्यवाद ताई. महेश हेबळे सर, किल्लारी, तालुका औसा, जिल्हा लातूरतून. तर सर या चार ओळी मी ट्राय केलेल्या आहेत, बघा जमलं मला माहिती नाही पण मी ट्राय केल्या. तर पुढची फरमाईश घेऊयात. सर म्हणताय जमताय जमताय, वा सुंदर. असे आपले प्रकाश बोबडे सर म्हणतात थँक्यू सो मच सर. आणि नुकतेच ते जॉईन झाले होते 2009 आणि वाट पाहत होते एका गाण्याची आणि एकदम झक्कास पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या मनपूर्वक शुभेच्छा मॅडमजी, असं देखील त्यांनी पाठवतो. थँक्यू सो मच सर. तर पुढची फरमाईश घ्यायची आहे ते आपले नियमित श्रोते आहेत धाराशिव येथून, ते म्हणजे विकास विधाते सर. त्यांना आज गीत ऐकायचं आहे तडीपार या चित्रपटातील गीत आहे. कुमार शानू यांचा आवाज, विकास विधाते आणि समस्त भीमगर्जना प्रतिष्ठान धाराशिव गौतम नगर येथून. बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवत आहेत. तर त्यांना कामावरती जायचं आहे, काम करायला सांगा म्हणजे मी काम करतो असं म्हणतात. तर लगेच त्यांची फरमाईश घेऊयात आणि ऐकूयात विकास विधाते सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीनं तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता तेर येथील निवासस्थानी मुंबईचा महिला ग्रुप मंगळागौरीचे खेळ सादर करणार. यामध्ये झोके, मेहंदी, बांगड्या, वाण, मंगळागौरी, झिम्मा, फुगडी, घागर फुंकणे आदी खेळ, तसेच सासू सुनेची गाणी, देवीची गाणी आणि नृत्य सादर होणार आहे. तरी सर्व मैत्रिणींनी मंगळवार 18 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचं हेच निमंत्रण समजून लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे.
1: चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
0: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

त्यानंतरची फरमाईश करूयात पूर्ण. सोमवार टू सोमवार ज्यांची फरमाईश असते अशा आपल्या श्रोते आहेत, जे म्हणतात आमच्या लाडक्या, माझ्या लाडक्या प्रगतीताई यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. तेरणा एफ एमला पण हार्दिक शुभेच्छा. दत्तात्रय नारायण कळमकर, मुक्काम पोस्ट उपळे, माकडाचे, तालुका जिल्हा धाराशिव. नागपंचमीच्या एक वेगळं गीत आज पाठवत आहे, नागपंचमीचं नाही पाठवत आहे असं म्हणत आहे. तर सोमवार टू सोमवारच असते, तर नक्कीच गीत आज घेते. तर ऐकूयात जिगर या चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे, करिश्मा कपूर आणि अजय देवगण यांचा सुंदर असं हे गाणं आहे. 90s सुपर डुपर हिट ठरलेला हा देखील चित्रपट आहे आणि अभिजित साधना सरगम यांचा आवाज, आनंद मिलिंद यांचं म्युझिक, समीर यांचं गीत ऐकूयात. आपले नियमित श्रोते दत्तात्रय नारायण कळमकर सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाईश आहे 2:47 होतात. यानंतर सोमवारची फरमाईश आहे. आपले नियमित श्रोते आहेत सुनील जाधव, पाटील गल्ली औसा जिल्हा लातूर येथून, मित्र काका साहेब जाधव, योगेश यादव, मल्लीनाथ कांबळे, विजय बनसोडे, गोपाळ धुमाळ, खलू बागवान, या सर्वांनाच आज गीत ऐकायचं आहे. एक वेगळं गीत हिफाजत या चित्रपटातील यस्मितांचा आणि आशा भोसले यांचा आवाज गीतामध्ये दिसतात. माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर ऐकूयात सुनील जाधव सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे।

0: तेव्हा सर्व महिला बहिणींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासू सुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या आगाई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

चला पुढची फरमाईश घेऊयात. पुढची फरमाईश आहे शेखर कदम लोंढे वाडीमधून. आज गीत ऐकायचं आहे, आय थिंक सो शेखर दादा आहेत का लोंढेवाडीमधून, मला आठवत नाही आहे की त्यांचाच नंबर होता हा की समाधान दादांच्या याच्यावरून तुम्ही मेसेज केलं तेच शेखर दादा आहेत ना, तर त्यांना आज बऱ्याच दिवसानंतर त्यांनी मेसेज केला. तर त्यांना गीत ऐकायचं आहे, सुंदर असा यादगार राहिलेला चित्रपट आहे खुदा गवा, या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे आणि बिग बी आणि श्रीदेवी यांचा हा सुंदर असा चित्रपट ऐकूयात आणि आनंद घेऊयात. शेखर कदम लोंढेवाडी येथून जे आपले नियमित श्रोते आहेत यांच्या व्हॉट्सअप फरमायशीचा.

चला यानंतरची फरमाईश पुन्हा एकदा जे गाणं आयकॉनिक राहिलेलं आहे श्रीदेवी यांचं, हेच गाणं ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोत आहेत राक्षे मामांची, सुधाकर राक्षे, दीपक राक्षे, विजय राक्षे, ताई राक्षे, वैष्णवी राक्षे, जान्हवी राक्षे, लक्ष्मीकांत राक्षे, शिव यांना देखील. आणि मी सर्व श्रोतांना एक सांगावं वाटते, सर्वांनाच एक गीत ऐकायचं आहे की शंभोचा हार गळ्यातील असं कोणतं तरी गाणं आहे नागपंचमीचं, ते गीत वारुळाला जाऊया. ते गाणं आपण ऐकलंय माहिती, एकदम सुरुवातीलाच आपण वारुळाला जाऊया नागोबाला ते गाणं झालंय. तर बऱ्याच श्रोतांनी त्या गीतासाठी परमाईश पाठवली, पण ते गाणं झालंय सर्व श्रोतांना सांगते. तर अक्षमामांना आज गीत ऐकायचं आहे सुंदर असं, मैं तेरे दुश्मन, दुश्मन तू मेरा, मैं नागिन तू सफेरा, हे सुंदर असं गाणं ऐकायचं आहे. ऐकूयात राक्षमामांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश सुलतानपूर येथून.

दुपारचे वाजताय 3:09 आणि भरपूर आणखीन देखील श्रोतांच्या इतक्या फरमाईश राहिल्या. 3 कसे वाजले हेच मला आज कळत नाही. इतक्या लवकर आता वाटते की मला मी आत्ताच आले होते आणि भरपूर आणखीन श्रोत्यांच्या फरमाईशी घ्यायच्या राहिल्या. तर पुढची फरमाईश घेते नवीन श्रोते आहेत जे म्हणतात की माझी देखील इच्छा आहे आज माझं नाव यावं रेडिओवरती. सत्यम हनुमंत जमदाडे सर पानगाव येथून तर त्यांना एक गीत ऐकायचं आहे. बरसात या चित्रपटातील गीत आहे, ट्रेंडिंग मध्ये ठरलेलं गीत आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन आपले नियमित श्रोते आहेत धाराशिव येथून. तर त्यांच्यासोबत त्यांचे परिवार देखील आहे. वैजंती मारा, गंगाधर चांडगे, पद्मिन भस्मे, मधुकर क्षीरसागर, हर्षद श्रीकांत गोवर्धन, पूजा हर्षद गोवर्धन, संगीता गोपाळ बुरांडे, नीता अजय अपसिंगेकर, रेश्मा राजू उपरे, शिवानी अजय अपसिंगेकर, अंकिता तांदळे, ओंकार अजय अपसिंगेकर, योगेश बुरांडे, प्रितेश गंगाधर चांडगे, योगेश गंगाधर चांडगे, निलेश गंगाधर चांडगे, समर्थ राजू उपरे आणि व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन आणि आपले नवीन श्रोते सत्यम हनुमंत जमदाळे सर या दोघांनाही आज हे ट्रेंडिंगवालं सॉन्ग ऐकायचं आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात.

चला आर्डीनचं पुढचं जे गीत आहे, आर्डीनचं म्युझिक असलेलं खूप लोकप्रिय असलेलं गीत आहे आणि या श्रावणात तर हे गीत सर्वजण ऐकतात. आणि जाताना पुन्हा एकदा एक मराठी गीत शंभो शंकरा हे गाणं देणार आहे, तर ते गाणं कोणाकोणाला ऐकायचं आहे त्यांनी यानंतर मला मेसेज करायचा आहे, कारण की मग 3:30 आजचा खरंच वेळ कसा गेला हे मला देखील समजलं नाही आणि आणखीन खूप श्रोत्यांच्या फरमाईशी राहिल्यात. तर यानंतर मी ते गाणं देणार आहे, कोणाकोणाला ते गीत ऐकायचं आहे अशांनी पटकन मला मेसेज करायचा आहे, या गीतानंतर मी ते गीत देणार आहे आणि त्यांनी दी एंड करणार आहे. तर पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून बंटू गवळी, सरस्वती गवळी, ओम दादा गवळी यांना गीत ऐकायचं आहे आपकी कसम या चित्रपटातील हे सुंदर असं गीत. आणि किशोरदांचा आवाज आहे, किशोरदांची एक वेगळीच आवाजाची क्वालिटी या गाण्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. लता मंगेशकर आहेत त्यांच्यासोबत, आनंद बक्षी यांचं गीत आहे, ऐकूयात. आपले नियमित श्रोते आहेत बंटू गवळी, सरस्वती गवळी, ओम दादा गवळी यांची व्हॉट्सअप.

चला तर वेळ झाली आहे टाटा बाबा म्हणण्याची, पण जाता जाता एक गीत जे मला फार आवडतं, थोरली जाऊ या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील खूप छान असं गीत आहे, हे गीत ऐकायचं आहे आपले श्रोते आहेत आपले श्रोते आंध्र प्रदेशातून जे आपले नियमित श्रोते त्यांना पण गीत ऐकायचं, पण त्यांनी कसं वाटलं म्हणजे मला नाही ऐकायचं असं सरांनी पाठवलंय हरकत नाही सर, तरी देखील तुमचं नाव मी घेणारच आहे. तर आपले जे आता नवीन श्रोते झालेले आहेत अरुणाचल प्रदेश येथून, त्यांना गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रमोद मेढे सर अरुणाचल प्रदेशातून रेडिओ सेनाचा आस्वाद घेत आहेत सध्या ते. तसंच प्रगतीताई पाऊस चालू आहे असं म्हणतायत, म्हैस चालत आहे आपले नियमित श्रोते आहेत, त्यांचं नाव लक्षात राहत नाही माझं, लाटे सर सध्या आहेत ते म्हणतात की पाऊस चालू आहे आणि रेडिओ सेनाचा आनंद घेतोय. तर हाय प्रगतीताई, आम्हाला पण शंभू शंकर हे गीत ऐकायचं आहे. उमेश तलांदे, तलांदेच आहे का सर, जुन्नर पुणे येथून, त्यांनी देखील आज पहिल्यांदाच फरमाईश पाठवली आहे, थँक्यू सो मच सर. तर लाटे सरांना देखील गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय, तर नक्कीच सर तुमचं देखील गीत गीतामध्ये सामील करते ना. तसंच सुरेश भड, संजय गवई, अमोल अलवणे, गौरव भड, माझा मुलगा महेश भड, हिरामण खिराडे, एस कुमार टेलर यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. तसंच राजप्पा दादांना देखील गीत ऐकायचं आहे आज बऱ्याच दिवसानंतर, ते म्हणतात की त्यांना देखील गीत ऐकायचं आहे. तर राजप्पा दादांची देखील फरमाईश पूर्ण करते आणि जाता जाता आणखीन एक नवीन श्रोते जे ॲड झालेत, महादेव शिरसेट सर तर बारामतीवरून आहेत आपले श्रोते. सर आय एम रिअली सॉरी, पण या गीता तुमचं नाव घेते, नेक्स्ट टाइम नक्कीच आपण तुमची फरमाईशमध्ये नाव घेऊया. तर महादेव शिरसर सर यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. निपाणी कर्नाटक येथून आपले नियमित श्रोते आहेत संभाजी पिसाळ सर, अकोळ तालुका निपाणी कर्नाटक, यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. तसंच पूनम वायदंडे पंढरपूर देवगाव येथून आपले नियमित श्रोते आहेत, यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत गिरीश कुलकर्णी, काका नातेपुते, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, सहपत्नी राणी गिरीश कुलकर्णी, चैतन्य गिरीश कुलकर्णी, प्रज्ञा गिरीश कुलकर्णी, शिवानी अमोल मोरे आणि आमच्या सासूबाई रजनी मुकुंद गंभीर, तालुका खटाव, जिल्हा सातारा राहणार मासुर्णे आणि आमचा छोटा मुलगा चैतन्य आणि गिरीश कुलकर्णी, प्रज्ञा गिरीश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी तुम्ही स्वतःचंच नाव सर दोन तीन वेळेस लिहिलं, हरकत नाही. ऐकूयात कुलकर्णी परिवाराची देखील ही व्हॉट्सअप फरमाईश. आता मला म्हटल्यानंतर मला तुमची एकदा नावं माहिती नसतात एक एक श्रोत्यांची, बऱ्याच दिवसानंतर त्यांनी फरमाईश केली असते आणि मला म्हटल्यावर मला त्यांचं नाव शोधण्यासाठी इतकं स्क्रोलिंग करावं लागतं. त्याच्यामध्ये श्रोते आहेत नवनाथ भाकरे, मार्डी सोलापूर येथून आपले श्रोते आहेत, त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. अनंत कुलकर्णी दौंड पुणे इथून एक वर्षांनी आमची फरमाईश. संस्कृती याच गीतामध्ये तुझं देखील नाव घेते बाळा, कारण की बऱ्याच वेळ झाला आता आणि तुझं जे तू लिंक पाठवली आहे त्याचं गाणं इथे दिसत नाहीये, नेक्स्ट टाइम तुझी नक्कीच फरमाईश पूर्ण करते. संस्कृती सॉरी. तर आणखीन कोणाला हे गीत ऐकायचं असलं प्लीज सांगा, नाहीतर टाटा बाय बाय म्हणते. चला तर बाय बाय मॅडम, काळजी घ्या, चांगल्या राहा, आनंदी राहा असं ओमप्रकाश गित्ते सर म्हणतात आणि ओमप्रकाश गित्ते सरांनी देखील सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि याच गीतासोबत

मी आरजे प्रगती इथेच थांबते. सर्वांना श्रावणी पहिल्या सोमवारच्या पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना शुभेच्छा देते आणि तसंच नागपंचमीच्या देखील खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. असाच श्रावण हा सर्वांसाठी सुखाचा समृद्धीचा जाओ. खास करून आपल्या शेतकरी बांधवांसाठी हा श्रावण महिना खूप छान जावा, कारण की हवा तेवढा पाऊस आणखीन देखील आपल्या भागांमध्ये पडलेला नाहीये, जिथे की शेतकरी सर्वजण आतुरतेने पावसाची वाट पाहतायत. तर पुन्हा एकदा महादेवाच्या चरणी आज प्रार्थना करते की आपल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू जे आहे ते परत एकदा दे आणि एकदाचा बरस बाबा, एकदाचा हे जो पावसाळा आहे तो आम्हाला जाणवू दे अशी देवाकडे प्रार्थना करते. आणि याच गीतासोबत मी आरजे प्रगती इथेच थांबते. लक्ष्मण योगा लोंढे राहणार नळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून आपले नियमित श्रोते आहेत, त्यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. तर ज्या श्रोत्यांच्या फरमाईशी राहिलेल्या आहेत अशा श्रोत्यांनी प्लीज नाराज होऊ नका, उद्या भेटणारच आहोत आपण. आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात अशा सदाबहार गीतांचा नजराण घेऊन आपल्या रेडिओ तेरणावरती ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना, विरह, प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, खरं तर आज रेडिओ तेरणासाठी खूप आनंदाची बाब आहे, कारण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरुवात झाल्यानंतर जी पहिली बॅच होती त्या पहिल्या बॅचचे काही स्टुडंट या ठिकाणी रेडिओ तेरणाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. 1986 सालचे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधील या ब्रँचचे विद्यार्थी सय्यद बशरुद्दीन हे या ठिकाणी रेडिओ तेरणामध्ये आलेले आहेत. ते सध्या सिनियर ॲनालिस्ट म्हणून अबुधाबी या ठिकाणी कार्यरत आहेत, अर्थात विदेशामधून थेट ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आलेले आहेत रेडिओ तेरणाला भेट देण्यासाठी. मैं सय्यद सर आपका बहुत बहुत स्वागत करता हूँ रेडियो तेरना पे.
2: शुक्रिया, नमस्कार जी. मेरा नाम सय्यद बशरुद्दीन है जी, और इस कॉलेज में मैंने 1986 में ज्वाइन किया था
1: जी.
2: उस टाइम पे तो ये मेन बिल्डिंग तो नहीं था
1: जी,
2: वो पुराना बिल्डिंग था, लेकिन एडमिशन के लिए हम लोग ढोकी जाना था.
1: अच्छा,
2: ढोकी तो पूरा एक बहुत दूर अलग सा

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीनं तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता तेर येथील निवासस्थानी मुंबईचा महिला ग्रुप मंगळागौरीचे खेळ सादर करणार। यामध्ये झोके, मेहंदी, बांगड्या, वाण, मंगळागौरी, झिम्मा, फुगडी, घागर फुंकणे आदी खेळ, तसेच सासू सुनेची गाणी, देवीची गाणी आणि नृत्य सादर होणार आहे। तरी सर्व मैत्रिणींनी मंगळवार 18 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचं हेच निमंत्रण समजून लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे।
1: चला माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया, अवश्य या तेर येथील निवासस्थानी।
0: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव।

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीनं तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता तेर येथील निवासस्थानी मुंबईचा महिला ग्रुप मंगळागौरीचे खेळ सादर करणार. यामध्ये झोके, मेहंदी, बांगड्या, वाण, मंगळागौरी, झिम्मा, फुगडी, घागर फुंकणे आदी खेळ, तसेच सासू सुनेची गाणी, देवीची गाणी आणि नृत्य सादर होणार आहे. तरी सर्व मैत्रिणींनी मंगळवार 18 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचं हेच निमंत्रण समजून लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे.
1: चला, माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
0: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीनं तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता तेर येथील निवासस्थानी मुंबईचा महिला ग्रुप मंगळागौरीचे खेळ सादर करणार. यामध्ये झोके, मेहंदी, बांगड्या, वाण, मंगळागौरी, झिम्मा, फुगडी, घागर फुंकणे आदी खेळ, तसेच सासू सुनेची गाणी, देवीची गाणी आणि नृत्य सादर होणार आहे. तरी सर्व मैत्रिणींनी मंगळवार 18 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचं हेच निमंत्रण समजून लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे.
1: चला, माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
0: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता तेर येथील निवासस्थानी मुंबईचा महिला ग्रुप मंगळागौरीचे खेळ सादर करणार. यामध्ये झोके, मेहंदी, बांगड्या, वाण, मंगळागौरी, झिम्मा, फुगडी, घागर फुंकणे आदी खेळ, तसेच सासू सुनेची गाणी, देवीची गाणी आणि नृत्य सादर होणार आहे. तरी सर्व मैत्रिणींनी मंगळवार 18 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचं हेच निमंत्रण समजून लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे.
1: चला, माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
0: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। मैत्रिणींनो, नागपंचमी आणि श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने तेर येथील निवासस्थानी मंगळागौरी महोत्सवानिमित्त सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सासू सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट सांगणाऱ्या अग आई अहो आई या चित्रपटाचे सादरीकरण खास आपल्यासाठी होणार आहे।

0: तेव्हा सर्व महिला भगिनींना विनंती की 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता आजच्या युगातील सासूसुनेचं हळवं नातं सांगणाऱ्या अग आई अहो आई चित्रपट पाहण्यासाठी अवश्य या. चला, माननीय सौ साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा कार्यक्रम संस्मरणीय करूया. अवश्य या तेर येथील निवासस्थानी.
1: निमंत्रक माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा जिल्हा परिषद धाराशिव, अध्यक्षा लेडीज क्लब धाराशिव.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: मेरे महबूब

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: ए आओ ना, दिल है बेकरार,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.